0: 5F विषयैः सह संरेखितमस्ति। कर्पासस्य उत्पादकतां वर्धयितुं च केन्द्रितमस्ति। केन्द्रीय मंत्रिमण्डलेन आपत्कालीन ऋण रेखा प्रत्याभूति योजना 0.85 अनुमोदिता। योजनायाः अन्तर्गतं MSME इत्येतेषां कृते 100% ऋण प्रत्याभूतिः प्रदीयते। केन्द्रीय मंत्रिमण्डलेन भारत सेमीकंडक्टर मिशन इत्यस्यान्तर्गतं इतोपि द्वे सेमीकंडक्टर परियोजने अनुमोदिते।
1: दो नए सेमीकंडक्टर यूनिट्स, अब तक 10 सेमीकंडक्टर यूनिट्स का अप्रूवल हुआ है इंडिया सेमीकंडक्टर मिशन में, उसमें से दो में कॉमर्शियल प्रोडक्शन ऑलरेडी स्टार्ट हो गया है। एक 31 मार्च को प्रधानमंत्री जी ने उसका इनॉग्रेशन किया था, एक 30 अप्रैल को उसका सेकेंड वाले का, और अच्छी बात यह है कि दोनों के दोनों प्लांट्स की फुल कैपेसिटी बुक हो चुकी है, मतलब जितना मैन्युफैक्चर करे वो फुल्ली उसकी बुकिंग हो चुकी है।
0: एतेषु सेमीकंडक्टर पैकेजिंग सौकर्येण सह गैलियम नाइट्राइड तंत्रज्ञानस्य आधारे देशस्य प्रथमा वाणिज्य लघु माइक्रो एलईडी प्रदर्शन सौविध्यम अंतर्भवति। केन्द्रीय मंत्रिमंडलेन सर्वोच्च न्यायालयस्य न्यायाधीशानां संख्या संशोधन विधेयकं 26 संसदि उपस्थापयितुं प्रस्तावोपि स्वीकृतः। श्री वैष्णवः अवदत् यत् एतत् विधेयकं सर्वोच्च न्यायालयस्य न्यायाधीशानां संख्या अधिनियमः 29/56 इत्यस्य संशोधनं कर्तुं प्रयतते।
1: 2014 से अगर हम देखें तो 25 सुप्रीम कोर्ट के जजेस थे और आज 33 से 37 किया, यानी करीब करीब 50% जजेस की संख्या में वृद्धि की है, क्योंकि जस्टिस डिलीवरी बहुत इंपॉर्टेंट है। टोटल जो 92,000 केसेस पेंडिंग है उसके पॉइंट ऑफ व्यू से बहुत जरूरी है कि हम जजेस बढ़ाएं, और ये जजेस बढ़ाए गए।
0: पश्चिम बंगाल से मुख्यमंत्री ममता बनर्जी मुख्यमंत्री पदात स्वत्याग पत्र प्रदानाय निराकृतवती। तस्याः अनुसारं मतानि बलात् लुण्ठितानि, मतदान प्रक्रियायां च कपटम् अभवत्। पश्चिमबङ्गस्य निवर्तमान मुख्यमंत्री ममता बनर्जी इत्यस्याः व्याख्यायाः प्रतिक्रियारूपेण भाजपेति दलेन उक्तं यत् भारतं लोकतन्त्रमस्ति तथा च सर्वदा तस्य सम्मानं करणीयम्। श्री संबित पात्रा अवदत् यत् एतत् भाजपेति दलस्य उपरि आक्रमणं नास्ति, अपि तु लोकतन्त्रस्य संविधानस्य च उपरि आक्रमणमस्ति। आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ दिल्ल्याः अरुण जेटलीति क्रीडांगणे चेन्नई सुपर किंग्स दलेन दिल्ली कैपिटल्स दलं 8 पराजितम्। अद्य सायं 7:30 सनराइजर्स हैदराबाद पंजाब किंग्स दलयोः मध्ये हैदराबादे स्पर्धा भविष्यति। इति वार्ताः।
2: ಎಫ್ಎಂ 103.1 ಮೆಗಾಹೆರ್ಟ್ಸ್ ಕಂಪನಾಂಕದಲ್ಲಿ ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಡಿಕೇರಿ ಕೇಂದ್ರ.
3: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಫರ್, ವುಡನ್ ಕಾಟ್ ಮತ್ತು 6x5 ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ಗೆ 18,500 ಮಾತ್ರ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ವಿರಾಜಪೇಟೆ. ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
4: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
5: ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಮೆಗಾ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಆಫರ್, ಯಾವುದೇ ಫರ್ನಿಚರ್ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ 10-50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು.
2: ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಮೂಲತ್ ಕೋಕೇರಿ ಕರಳನ, ಸಿದ್ದಾಪುರ ಕರಡಿಗೋಡ್ಲು ವಾಸಂಜ, ಚಾನಂಡ ಪೌತಿ ಭೀಮಯ್ಯ ಅಂಡ ಪೊಣ್ಣು ಯಶೋದ ಅಯ್ಯಂಗಾ ನಿನಾಂದ್ ಬೈಟ್ ಮರಣಪಟ್ಟತ್. ಚಾನಂಡ ಯಶೋದ 93 ಬೈತು ತಾಮನೆ ಜಮ್ಮಡ ಇಂಗಡ ಆಖಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನ ದಂಡಗಂಟರ ಮೀದ ಕೋಕೇರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲುಳ್ಳ ಒಕ್ಕ ಕ್ಯಾಕೊಳತು ನಡಪ. ಸೋಮವಾರಪೇಟೆ ತಾಲೂಕು ಐಗೂರು ಎಡವಾರೆ ಗ್ರಾಮದ ಕೀಜನ ಜೋಯಪ್ಪ ಅವರ ಪುತ್ರ ನವೀನ್ ಅವರು 40 ಪ್ರಾಯದಲ್ಲಿ ಕಳೆದ ಸೋಮವಾರ ಜಮ್ಮುವಿನ ಪುಲ್ವಾಮದಲ್ಲಿ ನಿಧನರಾಗಿದ್ದು, ಯೋಧ ಕೀಜನ ನವೀನ್ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಮೃತರ ಸ್ವಗೃಹ ಎಡವಾರೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಮುಟ್ಲು ಗ್ರಾಮ ಕರಳನ ಉದಿ ಅಂಡ ಪೌತಿ ಗಪ್ಪು ಪೂವಯ್ಯ ಅಂಡ ಪೊಣ್ಣು ಸುಶೀಲ ಅಯ್ಯಂಗಾ ನಿನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟತ್. 54 ಬೈತ್ರ ಉದಿ ಅಂಡ ಸುಶೀಲ ತಾಮನೆ ನಾಪಂಡ ಆಖಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನ ಮುಟ್ಲು ಗ್ರಾಮದಲ್ಲುಳ್ಳ ಒಕ್ಕ ತೂಟಗಳತ್ತು ನಡಪ. ಚೇರಂಗಾಲ ಗ್ರಾಮದ ಶೀರ್ಕಜೆ ದಿವಂಗತ ಕುಶಾಲಪ್ಪ ಅವರ ಪತ್ನಿ ಭೋಜಮ್ಮ ಅವರು ನಿನ್ನೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 11 ನಿಧನರಾದರು. 87 ಪ್ರಾಯದ ಶೀರ್ಕಜೆ ಭೋಜಮ್ಮ ತವರು ಮನೆ ಪಾಕ ಮುಕ್ಕಾಟಿ. ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಒಳಗೆ ಚೇರಂಗಾಲ